zik tang pak ng khwa sarwar chi yem cha sang gi tharang ar deb chi nyin ngi ter zamun zik jin ta sia sang te kar andam chi dum se lhang sim bi ya do khang sarwa ja si ja sim ta tan ri pe ne yo ba tang gong hun u sig dum tang so phak ka chang ta ram bi thum bra chag de kang jung sam thu ar thang ta za wa tam bur chi yo wo jung lo kha chung chi ra sang ri a zung a zang xie xiang xue ba chung su ne bi ओ खास छना रे छुची कुरियो चोंसो तेना जेयोंग जे चोंसिब यकुर जे जोने चोंसो सिगेन ला छछन लिसु अनिम सुख सिग जेंग यन जासंग गी लो कुरमुर लोंग लोंग ता जरवी छछन जोमुन दर तेने अमंग सु अने छन यरती लु जजम सों सिंग गोरी नंग ग जोगसे कप तेग तंग जोंग खंग ग न्यासे ते तना खोंग छिम जे छोथब यो छयन ला सारनि दे की यम छु योंबब योंग खोंग ख जेंग यन Nian Hei Gong, San Gu Ban Zi Zhong Ken Zi Zhen Xiai Da Jiu Gap, Chen Kur Da Ji Chul, San Bu Chen Kur Ji Sa Ku Nyun Ba Dang, Gun Ji Chen Kur Ji Yer Wen Zhe Wa, Sa Du Wen Kuan Lang Kur Ji A Lieb Ji Cha Ling Ni Pan Zhu Ci Rong Xi Ba Ma Si, Zu A Ci A Din Shik Xia Mu Jun Zhen Da Shik Zib Ji Da Zha Dang, Lu Sur Ji Ba Zha, An Dam Zhi Bi Zha Xi Ji Chul, Shik Zib Dam Ji Gdang An Dam Ji Lig Jiap Di, Samtur Ali Shibi Ditsu Yakhila Nikhi Yugi Tamzin Shizin Yuba Tongxiong. Wuzhong Loka Zhongqir Sengri Zong Zengxie Xing Tengji Shuji Guotao Yi. Lei Jinjam Da Langde, Yengji Ji Dokang Sarwar Da Zinda, Xioba Zhongcu Yikur Rinpur Nam Zhengji Jasha Zibshi Zem Lengjib Sengbi, Jokhila Dalu Da Zizikbar Sih Zhani Shutabjiriji Sarngu Barxia. Nam Zhengde Zhengsi